धा धागे धीना गीना तीना टकिट ढिकिट धागे धीना धागे तिट धागे धीने किन धागे धीने किन धागे किट धा धागे किट धा धागे किट धा धागे किट धा धागे किट धा धागे